0: आशिक जरा जर नायरंग खुकते रचाप जर सामों खाना बाख्या तीन नि हायंग खरंग पान संसाखा तै कम थैंका आं सुप्रभा
1: तै आं तंगमणि तनुजा
0: जतरन हामबाई